बर का शाहीर सद्गुण जाणणार कर्तव्य जागणार नीतीने वागणारा असावा कसा नीतीने वागणारा असावा पण कसा सद्गुण जाणणार आणि कर्तव्यात जागणार सद्गुण जाणणार कर्तव्यात जागणार नीती

0: गावा, आपल्या घामाचा पैसा, आपल्या रक्ताचा पैसा, आपल्या कष्टाचा पैसा, अरे जतन करणारा असावा मित्रा।
1: वा वा शाहीर, चांगलं सांगताय तुम्ही।
0: मग

0: उडायका
1: सांगा.
0: आहो यो जुन कुटुंबनी यो जन
1: कुटुंबनी जन.
0: हां अरे प्रजा वाढली ही थांबवायला
1: पाहिजे.
0: मग जिकडे तिकडे महागाई ही कशामुळं? तुमच्या आमच्यामुळं. हे तुम्ही आम्ही बिघडवलंय सगळं काही. म्हणून सांगणार आहे की याला आळा घातला पाहिजे.
1: बरं.
0: हां